0: गिलास तुम कुफा भी
1: दिफकिन मस्तियाफकन तुम्पन असवा जान तो चांच वितनो लारेक ओच फितेन रामी कुरियांग अच्छ कमी तोव मारनी फोक फरिंग अति फोक चेक पम नाच कराज नस कराज नारेक के ता फ्रेक चंग अतिन फोक फोच जुगन सेक फोच मेना मेंच उन लोकन सेक कची वो फाफा फो त्याक वनो त्याक विस त्याक मलोंग अची कलोन त्याव कुनी आफा वेलुन तंग अतिन फंग अम्प्यांग नंदाल फियावान हस तोक नचिम बाल चिस मन गन आम फो चारन मी फंग आम ओहच नम फिसिंग स्न बार बार फो जेच मे सुबिक माई फंतंबा अगजे मन बाद लावच मिंजन तोहच वेलुन तंग अतिन फ्रेसं क्यांग फित्या तकाल फित्या कन फंग त्याव न तो ओफंग फोजे मकोल चेंग मलागास मानं कास चंग चिम से वार चका से चमालें क्या लोफंग मंदों चाचे मेरे हरे फो गास तो बे जाजा गास तेरा गास फो ओचुन मेन कर ना आचुजान तम राजंबे नि आज नुवान कुलाक नंतन ननिरियन चार गास चार फरा नि कांत की तोंजा म्याक्ट अम पफंता को नांच फतन नि पुरो की गास कार अरो वक चे वोच ति फोक फिफंगा ति फोक दोस कम नंगा से चतन जाजक kena malazamento otra saing timanyun mandon tratra mray haray afo zato timena chakarazako
2: nariririran sasany fotony ni sasany tsimafantatra ny lanjany de lanjalanjany foko impitina matika ny lela ko magneky fo mavesatra ny fitiavako ananjy ke tiako za tiako ano tiako zareo de tiako atsika satria raha nianatra de mifankatiavana sy fanajana ny fiavanana mampiavaka atsika ke tiako mahita gasy mizaratsika agnatin'ny hafaliagna maravoravo mahita soroka milanja tongotry mamindra miaraka agnatin'ny fahoriagna ke tsariako ma agasy ana na de amin'ny hafa aza gasy midika fery mamaignatra tsy mety sitragna gasy asandratony ampelatagnina fa raha kolontsaigna tsika tsy tokony indraka gasy aza magneky andevozin'ny vola fa ny vola tsy mampiavagna fa mampiparitaka
3: e gasy
2: toagna amin'n'orombato ny fombatsika fa aza totofapasika fa mitadiny veryany eka mana iragna azambidiny tanindrazagna taninao fa lasa tsisy levegnana ny taranake ovao rano balany fahavalinao mba tsy hanimba ny hasagna tokony anaranake aza matahotra fa zagna arininao koa tsy hagnampy anao ny magnitry ndrignany hafa e aza maignatra karazagna mandomatratra mirey afa gasy
3: iakale
0: sotra tomboko lahy sotra tomboko vavy.

0: पास तुम कुफा भी।
1: आनक एचार मथुरी कदमान सम्मान अरे क्यों मस चिंता न क्यों दान दाद तिमान रुच रुच फैने ने फटूटक न तंबरी हियां क्यों अरे फसक पुटक नुनिया बेन याव जानन कसावुलाई ना बेन तानन रामजुनगुन्ना आज तो मने चनाओ फचमुंबनाओ कुर जोवे देश के तुझो सारा काजन रियमंट रच फंटो कुर जेले निफ्साइना नजायाद निफ्याइना कु फिन जावा मिफमा मिल चाइ ताकतू ए फंटाना मार जो सुफन्याफ नाम नो जान जाम फुमारे ने मिर्चेर टोंट साइन सिम्तेटिका न्यासा मनुक निमास्वांग उसकाफ्चिकानी नादवे इन्रायमांग नेफ न्युफनिसारेत नितातेरा वाजंबूला नुटुसाक तातोचिल निश्यान माच वूला तोंपेला तानाचिकानु केंदेना चीपिक नेफ लासंदेन नौ इवद्यानां तापादांबा अनापेना नातुलुगो आर न्यांबु नुन्यांगांब raha misy te hatao akanjo anatinyho anao fa mamiry firy loatra tiririnitsika ity nefa iza tsy matory fahadalàna ny andala resak'olo nefa lanaka ka niady sainyray no enti ny ampatory zanaka tsy hitamory sombonaiko fefa miady be ny saiko raha mpitsofotsiny azy ifindratranony atao varatra ka izano karamainy mety ho vitaniny karatra kanjo reko indray izao fa nilala nosakanana raha ampitso vao maray nisy mantso fitokanana atao kaikitsika ato ka nisy arety izay mandeha dia avily avoko fa andano ireo lehibe ary izay lay mahavo sady mahavaky fo ny mpitroniko tahakanay fa tao maro nietraketraka tongatonga fotsiny eny ka de mahaketraketraka nefa etsy matory mikipi ka mikipi ary azo mena tsy nydada sy ny redirediny fefa tafaloatra loatra ny ahy asy tebitebiny miondana sombonaina eto mpoko be taraina
0: Sauta tumbukula, sauta tumbukuvav.